कर्मी नमो प्रेत अप्रे देवेशो धर्मे नमो रोहता नमो नारूपे नमो साहसांग नमो भूपे नमो दानदाने नमो मारमाने नमो रोग रोगे नमस्तंग शिनानं नमो मंत्र मंत्रं नमो जन जंत्रं नमो इष्टिष्टे नमो तंतंत्रं सदा सैदानं सर्वं प्रणासी